सीतो सीता महिमा माहे, ताके रूप न कथने जाहे, ना ओहे मरे ना ठगे जाहे, जिन कै राम वसै मन माहे, तिथे भगत वसै के लो करे आनंद सच्चा मन सोए।

जम मरे गर्भ जोन दुख पाए, मोह मगन लपटत रहे, आहो आवे जाए। टहे तो टहे अब टहे परे, साजना सरनाए, दुखे फाहे काटिया, नानक लिए सुमाए।

आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर परे।

आहे साहे सदा संभालिए, आपे बगसे करे रजाए, सेई नाचे जो तुपाव है, जे गुरमुख शब्द विचारी, कहो नानक से सहज सुख पावे।